वाहे गुरु जी, वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु दंडात बंधा अंखवा सर्व कला समर्थ डोलन तेरा खो प्रभु